इस ठाकुर को रख बनवाए, इसको सिमरत परम गत पावे, जिसे त्याय सगाम मन अंदर आठ पैर सिमरो ते सरसा, नानक सदा त्याय त्यावन जोग, तिसे त्याग कथा बनवावे, मन आठ पैर ताका जस गावी जय, मुक्ता को जस रसम बगाने

0: स्वरूपे
1: नमो सर्वमाने समस्ति निधाने
0: नमोस्त्वं निर्जाते नमोस्त्वं परमाते
1: नमोस्त्वं अगंजे नमोस्त्वं अपंजे
0: नमोस्त्वं अकाले नमोस्त्वं अपाले
1: नमो सर्वदेशे नमो सर्वपेशे
0: नमो राजराजे नमो साजसाजे
1: नमो शाशाहे नमो महामाहे
0: नमो गीतगीते नमो प्रीतप्रीते
1: नमो रोगरोगे नमो शोकशोके
0: नमो सर्वरोगे नमो सर्वभोगे
1: नमो सर्वजीतं नमो सर्वपीतं
0: नमो सर्वज्ञानं नमो प्रमतानं
1: नमो सर्वमंत्रं नमो सर्वयंत्रं
0: नमो सर्वदृश्यं नमो सर्वकृष्ण
1: नमो सर्वरंगे त्रिभंगी अनंगे
0: नमो जीव जीवं नमो बीज बीजे
1: अखिद्ये अपिद्ये समस्तं प्रसिद्ये।